येस मंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसर जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी धा वरांचेर आमचे संगी हजर आसा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काशिया ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार.

बोजवून असा समुदाय सोतळो सारंग 107.8 मेगाहर्ट्झ हिजावून असा रंगरंगाळचिनी कोंकणी प्रसाराक मोगाचे नांव मागता सर्वांक मोगासो एवकार. मनशा जिनेची श्रेश्ठता जावन असा बुदवंतकाय. बुदवंत मनीस संवसारांत बुदवंतकायांची येता. बुदवंतकाय वरवीं सबार संगती आपणायता आनी भागी जिवीत सारता. तर पुरबायचें पद बुदवंतकाय प्रसाराच्या सुरवेंत आयकुया.

येसमुंगळारा जुनाचे नऊ तारखेर प्रसरजता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळीं धा वरांचेर आमचे संगी हजर आसा मनेस्त फ्लॉयड डिमेल्लो काश्या ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार.

येस मंगळारा जुनाच्या 9 तारखेर प्रसार जाता ताळो उमाळो शीद प्रसार सकाळी 10 वरांचेर. आमचे संगी हजर असा मनेस्त फ्लॉयड डी मेल्लो काश्या. ताचे संगी उलोवंक फोन करा 6364204949 संख्याक. आयकूंक विसरनाकात ताळो उमाळो शीद प्रसार.

0: ಹಲೋ ಹಾಯ್ ನಮಸ್ಕಾರ ಐಕೋನ ಸೌಂಡ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ್ 107.8 FM ರಂಗ್ ರಂಗಾಳ್ಜಿನಿ ತಾಳುವಮಳು ಶೀದ ಪ್ರಸಾರ ಅನೇ ಆಯ್ಚ ತಾಳುವಮಳು ಶೀದ ಪ್ರಸಾರ ಅನ್ ಹಾವಸ ರೋಷನ್ ಕುಲ್ಶೇಖರ್ ತುಮ್ಸ ಮುಖ ಆಸ ಇಷ್ಟ ಆಸ ಮುಖಚಿನ ತಾಳುವಮಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಸಂಗತ ಸೈರೋ ಆಸ ಸೈರೋ ಸಾವನು ಕೊಂಕಣಿ ನಾಟಕ ಸಭೆ ಸೊ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಭುವನ್ ಎಸ್ಪ್ಲಾಯ್ಡ್ ಡಿಮೆಲ್ ಲೊಕಾಶ್ಯ ಆಸ್ ಹಂಗಸರ್ ಹಜರ್ ಅಸೋನು ವರ್ಷವರ್ ಅಮೆ ಪಳಿತಾವ್ ಕೊಂಕಣಿ ನಾಟಕ ಸಭಾ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡೋಣ ಅರ್ಥ ಅನೇ ಯಾ 2024 ಇಸ್ವಿಯಂತಿ ಜೈತೆ ಸ್ಪರ್ಧೆ ತಡಿ ಮಾಡೋ ನಡಲೆ ಆಸಾತ ತಚ ವಿಷಯ ನಮ್ಗೆ ಏಕ ಭರ್ಪೂರ್ ರೀತಿ ಮಾಹಿತಿ ಕತೇರ ಸಂಗತಸ್ ಎ ಸ್ಪರ್ಧೆ ಕಶೆ ಅನಿಕಿ ಸರ್ತಿಗೆ ಅನಿ ಸರ್ತಿಗೆ ಜನನ್ ಭಾಗಿದಾರ ಜಾಯ್ದೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಅಂತ ಅನಿ ಆಮ್ಚಾ ಭೋವಂತುನಿಚ್ಚೆ ಫಿರ್ಗಜಾನಿ ಮುಳ್ಯಾರ ಅಕ್ಯಾ ದೊನಿ ದಿಯೇಸಿಸಿನಿ ಯಾ ದಿಯೇಸಿಸಿ ಬಾಯಿರ್ ಮುಣೋ ಆಶೇತ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾತ್ಲೆ ಬೊಳನ್ ವಾಡ್ತಾ ಸಲ್ಯಾನ ಫಕತ್ ತೊಡೆ ಪೋಟಿ ಅಮಿ ಪೊಳಂ ಚಂದ್ರ ಸ್ಪರ್ಧೆ ಅನ್ ಸ್ಪರ್ಧಿಗೆ ಸೊ ಸಂಕೊ ಉಣೆ ಆಸ್ತಾ ಅನಿ ತಾಚೆ ಖಾತೀರ್ ಕಾಡಲೆಲಿ ಮಿನತ್ ಸಡ್ ಆಸ್ತಾ ಅಶೆ ಜಾಯ್ನಾ ಜಾವ ಕಿತ್ಯಾಕ ತೊಡೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಆಮಿ ಮುಂಟ ಆಮ್ಚೆ ಸಂಸ್ಕೃತಿಚಿ ಮೂಳ ಪಾಳ ಅನಿ ಭಾಳ ಅಮ್ಕ ಸಂಗೊಂದಿತ ಅಸ್ಮಿತೆ ಅಮ್ಕ ವಿಭಾರಿಸಿತ ಜಲ್ಯ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭೆ ಏನು ಪಾಟ್ಲೆ ಆಸ ಇತ್ಯ ವರ್ಷ ಅಂತ ಅನ್ಕೇರ್ಲಿ ಮಿನತೆಚಿ ಫೋಳ ಅನಿ ತೆ ಮಿಸ್ ಅವಂತಾನೆ ಅಜುನಿ ಚಾಲು ದೋರ್ಲ ಅನಿ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭೆಚಾ ವೇದಿರ್ ಸರ್ಚೆ ಮಾಡ್ಯಾರ ಜಶೆ ಆಮಿ ತುಳುನಾಡ್ದಕ್ಲು ಏಪಲ ಒಂಜಿ ಒಂಜತ್ತೊಂಜಿನ ಟೌನ್ ಹಾಲ್ದ ವೇದಿಕೆದ ಮಿತ್ ಬರ್ತೋಡು ಅವಲೊಂಜಿ ಪ್ರದರ್ಶನ ಕೊರಡು ಮುಂಚೆ ಉತ್ತಾರಸ ತಶೆನ್ಸ್ ಡಾನ್ ಬಸ್ಕೋಲಾಚ ಸ್ಟೇಜ್ ಇರ್ ಟೌನ್ ಜೈತೆ ಕಲಾಕಾರದೇ ಆತ ಆಮಿ ಉಂಟ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭೆಚ ವೇದಿ ತಾವ ಜೈತೆ ಕಲಾಕಾರದೇ ಇಲ್ಲ ಉಬ್ಜಾಲ್ಯಾತ ಜಾಂಪುರ ವೆಲ್ಫೇರ್ ಬಿಂಬಸ್ ತಾಚೆ ತಾವೊಂದ ತಾಚೆ ಆದ್ಲೆ ಆಮಿ ಎಡಿ ನೆಟ್ಟೋ ಜಾಂಪುರ ಲುವಿ ನೆಟ್ಟೋ ಯಾ ಸಬಾರ್ ಅಂಚೆ ಸಬಾರ್ ಕಲಾಕಾರ ತಂಚೆ ತಾವನು ತ್ಯಾವೇದಿ ತವನು ಉಬ್ಜಲ್ಲೆ ಕಲಾಕಾರ ಕೊಂಗ್ಣಿನ ಫಮಾಜಲ್ಲ ಡೊಲ್ಲಾ ಮಂಗಳೂರು ಫದ ವಾಲ್ಟ್ ಅಲ್ಬುಕರ್ಕ್ ಅನಿ ಜೆಸ್ವಿಟ್ ಅಂತ ಅವನು ಆಯಿಲ್ನೆ ಏಕ್ ದಾಯಿಜ್ ಮುನ್ವೇ ತಮಿ ಅನಿ ತೋವಳ್ತಾವ್ ಅಜುನ್ ಮುನಾಸರ್ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭಾ ಕಿತೇನ್ ದಿಲ ತೇ ಆಮಿ ವಿಸ್ತರಂ ಕಸಾದ್ ಅಷ್ಟೇ ಮಂಟಸನ ಪ್ರಸ್ತುತ ಸೋಪಾಧ್ಯಕ್ಷ ಫ್ಲಾಟ್ ಡಿಮೇಲ್ ಅವಕಾಶ ಪಟ್ಟೆ 1.5 ವರ್ಷ ತಾವ ಸುಂಕಂತ ನಂಗೆ ಪುನಃ ಅಚೆ ಆ ದಿನ ತೋ 4 ವರ್ಷ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸವನ ಅಲ್ಲೂ ಪಟ್ಲ್ಯ 12 ವರ್ಷ ಅಂತ ಒಂದು ಸರ್ ಕ್ರಿಯಾಳ್ ಸವನ ಸ 14 ವರ್ಷ ಅಂತ ಒಂದು ಸೊ ಏಕ್ ಸಂತೋಷ ಅವನ ಸ ಸಂಗತ ಸೇಕ್ ನಾಟಕಿಸ್ತ ಸೋಳ ನಾಟಕ ಅನ್ನಿತಾನೆ ಅಭಿನಯಕ್ಕೆಲ್ಲ ಸ ಅನಿ ಹಚ್ಚೆ ಬಾಯರ್ ಸಂಚಲ್ಲ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಸಂಪಟ್ಟೆ 15 ವರ್ಷ ಅಂಚೆಗೆ ಸರ್ತಿ ಕೌದೇತಾವಂತೋ ಮಂಗಳೂರು ಅನಿ ಬೋಂತೋನಿ ಅಮಿ ಮುಂಟ ಅಕ್ಕೆ ಭಾರತ ಅನ್ಮುನ್ವೇತ ಒಳ್ಕೇಸೋ ಅನಿ ವಿದೇಶ ಅನಿ ತಚೆ ನಾವು ಬೋ ಫಮಾದಸ ಸಂಗತಸ್ ತಚೆ ವಿಷಯ ನಮೇ ಜೈತೆ ಉಲ್ಲಂಚಲ್ಲ ಎಂಪಸಿಸ್ ಅಂತಾನೆ ಅವ್ರಕ್ಕೆಲ್ಲ ಟ್ರೈನರ್ಸ್ ಅವ್ನು 100 ವರ್ಷ ಸೆವಾದಿ ಇಲ್ಲ ತಾನೆ ಕೆ ಎನ್ ಎಸ್ ಅವನು ಪಳ್ಳೆ 14 ವರ್ಷ ಸೊ ಅವರಸ ಸಂಗತ ದೋನ್ ಸೀರಿಯಲ್ ಅಂತಾನೆ ದಾಯಿಜಿ ವರ್ಲ್ಡ್ ಅಂತ ಅಭಿನಾಯಕ್ಕೆಲ್ಲ ದಾಯಿಜಿ ವರ್ಲ್ಡ್ ಸೊ ಆ್ಯಂಕರ್ ಇತ್ತು ಸವನಸ ಸಂಗೀತ್ ಸಂಸಾನಿ ತಾನೆ ಅಭಿನಾಯಕ್ಕೆಲ್ಲ ಸಂಗೀತ್ ಸಂಸಾನಿ ವಿಶೇಷ ಅವನು ಕೆವಿನ್ ಮಿಸ್ಕೃತ ಸಾತ್ ಸಂಗೀತ್ ಸಂಸಾನಿ ತಾನೆ ಪೊಕ್ಕಣ ಪ್ರಸ್ತುತಿ ಕೇಳಿ ಆಸತ್ ಅದೇ ಸಂಗತಸ್ ತಚಸ್ ಮಳೆ ದೋನ್ ಕಳ್ಸವಮಾಳೆ ಸಂಗೀತ್ ಸಂಜೆ ತಾನೆ ಉಬೇ ಕೇಳಿ ಆಸತ್ ಅಷ್ಟೇ ಜೈತೆ ಜೈತೆ ಜೈತೆ ಜೈತೆ ಕೊಂಗ್ಣೆ ಕತೆ ಸೇವಾ ದಿವಸ ಫ್ಲಾಯ್ಡ್ ಡಿಮೆಲ್ ಲೊಕಾಶ್ಯ ಪುತಿನ್ ಡೇಲಿಯಾ ಐವಿನ್ ಕ್ರಾಸ್ತ ಅನಿ ಪೋತ್ ಫ್ರೆನ್ ಇಲ್ಲ ಸಂಗತ ಅನಿ ಆಪ್ಲೆ ಅವ್ ಬಾಪಾಯಿ ಸಂಗತ ಕಶಿ ಅಂತ ವಸ್ತಿ ಕರ್ತ ವಾಡಿ ಅಂತ ಗುರ್ಕಾರ್ ಜಾವನ್ ಗರ ಅಂತ ಗರ್ಕಾರ್ ಜಾವನು ಮುರ್ಗ್ಯಾಸ ಬಾಪಾಯಿ ಜಾವನು ಅವೈ ಬಾಪಾಯಿ ಸೊ ಪೂತ್ ಜಾವನ್ ಅಷ್ಟೇ ಸೈತಿ ಸೇವಾ ಅನಿ ಸೈತೆ ರೀತಿ ಜಮಿಸವ್ ಅಂತ ಕಸ್ತಾನೆ ಒಳಸಾ ಇಲ್ಲ ಸ ಅನಿ ಫಿರ್ಗಸ್ ಗೌಳಿ ಪರಿಷಾದ್ ಅಂತ ತೊ ಕ್ರಿಯಾಳ ಸೊಲ್ಲು ಅಷ್ಟೇ ಮಂಟಸನ ಫ್ಲಾಯ್ ತುಕ ಮೊಗ ಸೊ ಸ್ವಾಗತ ಮುಂಟ ಅನಿ ಐಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಂಕ ಮಾಯಾ ಮೊಗ ನೇವ್ಕಾರ ಪಟೈತ
1: ರೋಷನ್ ನಮಸ್ಕಾರ ಅನಿ ಸರ್ ಅಮ್ಚಾ ವೀಕ್ಷಕಾಂಕ ರೇಡಿಯೋ ಸಾರಾಂಗ್ ಕುಣಾಯ್ಕತ ತಂಕ ಸುಮೇಶ್ ತಾಂಕ ಮುಜೊ ಪ್ರಣಾಮ್
0: ಫ್ಲಾಯ್ಡ್ ಪೈಲಾನ್ ಪೈಲೆ ಪರ್ಬಿ ತುಕ ಬೋ ತರ್ಣ್ಯ ಪ್ರಯಾರ್ ಕೆ ಎನ್ ಎಸ್ ಎಚ್ ಪಟಾಪಟ್ ದೋಗ್ಸನ್ನ ಏಕ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಅಲ್ಲ ಸರ್ ಲಿಸ್ಟನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸೋ ಸಾನಿ ತಚ ಒಪ್ರಾಂತು ಬಹುಶಃ ಪೈಲೆ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭೆಚ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಇದೆ ಅಲ್ಲ ಪೊನ್ನ ಸೂತ್ರ ಅಜೆ ಪೊಟ್ಟಲ್ಲಿ ನೇಂಗಿ ಅತ 30-40 ಸರತ್ ಏಕ ಕೆ ಎನ್ ಎಸ್ ಎಚ್ ಅಮ್ಕ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಬೆಳ್ಟದ ಅನಿ ಆಮಿ ಉಂಟ ಭಾರತ ಚಂದಿ ಏಕ ಉತ್ತಾರ ಸ ಜರ್ ಏಕ್ ಮುಖೇಲಿ ಬಹು ತರ್ನಾಟ್ಯ ಪ್ರಯಾರ ಆಗಿಲ್ಲ ಸಲ್ಯಾರ ತೈಸರ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಡ್ಕೆ ಕಿತೆ ಮುಂಟ ಇದು
1: ಖಂಡಿತ ಅಮ್ಚಿ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭಾ ಸ್ಥಾಪನ ಜಲ್ಲಿ ಎಸ್ ಎಸ್ ಆರ್ ಲೂಯಿಸ್ ಕಾಲೇಜ್ ಇಂಚ ವಟರ ಅಂತ 1943 ಅಂತ 1943 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19 ತಾಕ ಬಾಪ್ ಜಾರ್ಜ್ ಅಲ್ಬುಕರ್ಕ್ ಪೈ ಅಂಚ ಮುಖ್ಯದ ಪೊನಾರು ಸಾರ್ ಲೂಯಿಸ್ ಕಾಲೇಜ್ ಇಚ್ಚ ಎತ್ ವಟರ ಅಂತ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭಾ ಸ್ಥಾಪನ ಜಲ್ಲಿ ಅಮ್ಚ ಸುತ್ತರಾಚ ಜಿಪ್ಪು ಕಾಸಿಯಾ ತಿಶಿನಿಂಚಿನ್ಪುರ ಕೊಂತರ್ ನಟ ಹೆಸರಲ್ಲಿ ತಂಗ ಸಂಗತ ಗೆವನು ಉಬ್ಜಲ್ಲಿ ಸಭಾ ತಚ ಉಪ್ರಾಂತ ವರ್ಷ ಉಪ್ರಾಂತ ಜೆಸ್ವಿತ್ ಫ್ರಾದಾನಿ ತಿ ಸಭಾ ಅಮ್ಚಾ ಕಪುಚಿನ್ ಫ್ರಾದಿಂಕ್ ಅಸ್ತಾಂತರ್ ಕೆಲ್ಲಿ ಒಪ್ಸೊಂದಿಲಿ ತಚ ಉಪ್ರಾಂತ ಬಾಪ್ ಫಿಲಿಪ್ ನೇರಿ ಚಾ ಮುಖ್ಯಲ್ ಪೊನಾರು ಜೈತೋ ವಾವ್ರ ಜಲ್ಲು ಆಸಾ ಅನಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಜಾವ್ನು ಬಾಪ್ ಫಿಲಿಪ್ ನೇರಿ ಚಾ ಮುಖ್ಯಲ್ ಪೊನಾರು ಡಾನ್ ಬಸ್ಕೋ ಹಾಲು ಬೇಜಲ್ಲೆ ಅನಿ ತೈನ್ ತಾವ್ನು ಅಮ್ಚಿ ಹರಿಯ ಕಾರ್ಯ ಜಲ್ಲಿ ಆಸಾದು ಅನಿ ಅಮ್ಸೋ ಪೈಲೋ ನಾಟಕ ವಾ ಪೈಲೆ ಕಾರ್ಯ ಜಲ್ಲೆನ್ಸ್ ಸಾಲುವಿಸ್ ಕಾಲೇಜಿಚಾ ಯಾವೇ ದಿಚೇರು ತಶೆ ಮುಂಟಸನಾ ಸಾಲುವಿಸ್ ಕಾಲೇಜಿಕ್ ಅನಿ ಕೊಂಗ್ಣಿ ನಾಟಕ ಸಭೆಗೆ ಲಕ್ಷಲೋ ಸಂಬಂಧ ಸಾ आनी ह्या नाटक सभेंत हांव न्हू सबार कलाकार उप जाला. तुवें सांगलें सबार तालेंतां उर्जीत जाल्यांत, सबार गावपी गावपी न्यो नाटकेस्त, संगीतकार, लेखक, बरयणार अशें म्हणटासतना जायतीं कलाकारां. आनी तूं जर तर एका कोंकणीच्या एका खंयच्याय कलाकारा लागीं विचारलें जाल्यार तांची पयली वेदी कोंकणी नाटक सभेचे डॉन बॉस्को हॉल म्हणटात. आनी आतां आमी वर्सा वर्सा आमी स्पर्धे करता. आमी स्पर्धा करचो उद्देश आमी पळोवचो जाल्यार एक इगर्जेंत तांचें प्रदर्शन दिवचें तें वेगळेंच वय. पूण एका कोंकणी नाटक सभेच्या वेदीर येवन एक प्रदर्शन दिलें म्हणटासतना ताचे भितर कितें तें भिरांत आसता, नर्वसनेस आसता, तें पुरो पयस जाता आनी एक ताके कॉन्फिडंस मेळटा थंयसर. आनी जर तर त्या वेदीर तो पर्फॉर्म केलो एकलो कलाकार एकलो एक भुरगो जाल्यार तें जर तर तो यशस्वी जालो जाल्यार ताणें खंयच्याय वेदीचेर पर्फॉर्म करयत, खंयच्याय वेदीर धेरान उलोवयत, नटन करयत, गायन करयत, हें व्हडलें बेसांव कितें आसा नाटक सभेच्या वेदीर तें आमी म्हणटा. आमी कोंकणीचें टेंपल म्हणटा. आनी तें बेसांव एका कलाकारा मेळटा थंयसर.
0: कोंकणीचे दोन वेदी आसात, एक कलांगणाची वेदी म्हणटा आमी, एक आतां डॉन बॉस्कोची वेदी. हांव कोंकणी नाटक सभा वर्सान वर्स स्पर्धे म्हणून हाडटा. थोड्या स्पर्ध्यांक खतर घाल्या पयलींचे आसले आतां नात, थोडे स्पर्धे पयलीं जावन आयिल्ले अजूनय आसात, म्हणजे 50 सव्या वर्साचो, 50 7 वर्सांचो अशें म्हणटात तुमी. आतां खंयचे परस स्पर्धे तुमी मांडून हाडटात वर्सान वर्स, आनी थोडे तुमी सोडूंक नात, सांडूंक नात, हाचे वरवीं इंडिविज्युअली जावंक पुरो, डुएट जावंक पुरो, या ग्रूप जावंक पुरो, या फिरगज वार जावंक पुरो, अशें कशें डिवायड केल्या ते?
1: ओके, आमचो देय कितें आसा कोंकणी नाटक सभेचो? नाटक द्वारे धार्मीक सदन. आमचो उद्देश नाटक सदर करचो, नाटक लोकांक पावचें.
0: मूळ नाटक ते
1: मूळ नाटक थंयसर. तशें त्या उद्देशान नाटक सभा स्थापन जाल्ली हांवें सांगल्या प्रमाणे 1943 ताचे उपरांत स्पर्धे आमी आरंभ केल्ले नाटक सभेक 20 सोंपल्या उपरांत, म्हणजे 1963 आनी 1963 पयले आमी गायन स्पर्धो आसा केल्लो. पयले फस्ट स्पर्धो
0: ना चालू दवरला,
1: निरंतर जाणूच आसा स्पर्धो. आनी त्या वेळार संगीतकारांक गावपी गावपिन्यांक अवकाश नासलो. जर तर एका संगीतकारान वा एका पदां घडणारान पदां बरयचीं जाल्यार ताणें फकत नाटका खातीर मात आनी पदां बरयचालीं त्या वेळार. पयलें नाटकांत नाटका भितरलीं पदां, नाटकाच्या भायलीं पदां म्हूण आसतलीं. दोन वांटे नाटकाची भितरली पदां म्हळ्यार नाटकाच्या कानीक संबंद जाल्ली पदां, नाटकाच्या भायली पदां म्हळ्यार वय मनोरंजनाच्या दृश्टीन. कित्याक थंय स्टेज सेटींग करूंक आसलें त्या वेळार
0: बदलूंक आसलो
1: वय, देखून थंयसर स्टेज ब्लँक जावं नजो म्हणल्या उद्देशान नाटकाच्या भायली पदां आसतली.
0: लोकांचे गमन डायवर्ट जावं नजो नाटकांत, म्हणल्यार फोकस चेंज जातलो, म्हणल्यार सोशल मिडिया नातले.
1: सोशल मिडिया नातले. आनी तुका कोत्त आसा, पयलें डॉन बॉस्को हॉलांत हर एक हप्त्यांत नाटक जातलें, हर एक आयतारा सोनवारा. आनी करिस्माच्या काळार हर एक सोनवार आनी आयतारा नाटक
0: जातलें
1: नाटक. तशें म्हणटा आसतना संगीतकारांक वा कोणाक पदां सादर करतात, कोण पदां गायतात, कोण पदां बरयतात, तांकां अवकाश नासलो त्या वेळार. त्या उद्देशान आमी कोंकणी नाटक सभा पयले पावटी 1963 गायन स्पर्धो म्हणून आमी आरंभ केलो. ताच्या थोड्याच वर्सां उपरांत भाशण स्पर्धो आरंभ जालो. आनी त्या वेळार सबार आमचे मालगडे कलाकार विल्फेबा तावन धरिल्ले, आजुनी थोडे कलाकार, थोडे संगीतकार नाटक सभेच्या स्पर्धे खातीर पदां बरयतलीं. आतां आमच्या एक टायम आसलो थोडे पदां घडणार ग्रूप सिंगींग. आतां चिंतया विल्फेरिबिंबसान जावं दी, आमचे मेलविन पेरीस सरान जावं दी, देवादीन क्लॉडिसोसो जावं दी, ताचे सबार ग्रूप गायन कितें आसात ते सकट तांणी पदां तांणी घडिल्ली नाटक सभेच्या स्पर्ध्या खातीर.
0: ओके,
1: आनी सबार पदां आसात अशें म्हणटासर तेणी तांकां एक अवकाश लाभलो. आनी ताच्या उपरांत 1972 म्हूण चिंता त्या वेळार पयली विल्फी नायट सदर जाली. आनी जर तर त्या वेळार विल्फी नायट सदर जायची जाल्यार खंयगी नाटक सभेचे एक कॉन्ट्रिब्युशन कडीत जावन आसा. ताचे पयले आतां विल्फेबाच्या पंगडान कोण गायन केल्ले आसात, कोण गायन करतात, तांकां सगळ्यांक ही पयली वेदी डॉन बॉस्कोलाच थंयसर गायन सदर करूंक. आनी थोडे कलाकार आसात, आमी आमचे डेटा आमी चॅक केले जाल्यार ल्हान प्रयत्न 5 प्रयत्न न्हू अप टू 50-60 प्राय म्हणसर तांणी थंयसर गायन सदर केलां, तांची तालेंतां तांणी उर्जीत केल्लीं आसात. आतां आमचे लागीं तें डेटा अजूनय आसा. डेटा म्हळ्यार तुमकां ते मार्क्स स्कोरशीट कितें आसा तें अजूनय आमच्या फायलांत आसा.
0: इट इज आर्कायव्ह.
1: वय
0: तशें जाल्लें ना, तें तुमी सांबाळून दवरलां कित्याक म्हळ्यार सुरू तावन कोण पर आयिल्ले गायलेले आतां आसचे नात, इनामां जोडलेले ह्या संवसारांत आसचे नात.
1: थोडीं आसात, थोडीं आतां पांच वर्सां प्रायर गायन केल्ले अजूनय आसात, आतां मलगडे जावन आसात.
0: ओके, सो हे एक कोंकणी नाटक सभेन आमच्या खातीर. आतां हांव तुमच्या स्पर्धेंत गायन स्पर्धो आसा, गायन स्पर्धेंत आतां तुमी इल्लेशें कितें म्हणटात इल्लेशें फ्लेक्सिबल आसलें. आतां तुमी आतां तितकेशें काले म्हणटात तें इल्लेशें कन्स्ट्रेन केल्लें आसा. पयलीं मस्तू स्पर्धा आसलें त्या विभागांत, पूण आतां उणें उणें जावन आयल्यात म्हणजे कित्या खातीर ते?
1: वय पयलें फिरगजवार स्पर्धो जातलो. निजाय की स्टार्टींग आमी स्पर्धो आसा करतना फिरगजवार म्हूण आसतलें गाय, त्या वेळार ओपन टू ऑल म्हूण आसलें. ताच्या उपरांत इतले एंट्रीज येवंक स्टार्ट जाले गे, तुका स्पर्धो आराम जाले उपरांत राती 11:30-12 स्पर्धो गेल्लो आसा. आनी त्या वेळार एक चिंता पाटयले तोवळच्या समितीन फिरगजवार स्पर्धे करया म्हूण सांगून, तशें अंतर फिरगज स्पर्धे आरंभ केले. अंतर फिरगज म्हणटा आसतना थंयसर उर्बा सडली, प्रेक्षक सडले, आनी स्पर्ध्याक प्रेक्षक येवंक स्टार्ट जाले. आनी त्या वेळार स्पर्ध्याक स्पर्धे विक्षण करूंक टिकेट आसली, टिकेट आसली, आनी टिकेट कान घेवन स्पर्धे पळोवंक येवन चालले विक्षकांनी. आनी फिरगज जावन थोडे स्पर्धेक पार्टिसिपेट करता म्हणटा आसतना थंयसर ताचे सपोर्टर्स फिरगज घरां तांची वाड्या घरां पुरो येवन तांकां सपोर्ट करतली. आनी त्या वेळार रोलिंग शिल्ड म्हूण आसली. आतां निरंतर आतां स्पर्ध्यांत सकट स्पर्ध्यांत कोणाक हायस्ट अंक मेळटात तांकां एक शिल्ड मेळटली. आनी ती शिल्ड एका वर्सा ह्या फिरगेजेक जाल्यार आनी एका वर्सा आनी एका फिरगेजेक वयतली. जर तर एकत्र फिरगेजेन 3 वर्सां पटापट ती शिल्ड
0: रोलिंग शिल्ड
1: शिल्ड वय वीन जाली जाल्यार ती शिल्ड तांकां परमनंट.
0: ओके,
1: तशें आसलें.
0: ओके, हे पोटी 62nd गायन स्पर्धो जावन आसा तुमचो. म्हाका भुरग्यांच्या कॅटेगरींत उलयता जाल्यार तुका, ल्हान भुरग्यांच्या कॅटेगरींत एकोड्यांत गायन तुमी दवरलां 5 to 10 years भितरले, तें चलयांक आनी चलयांक सेपरेट कित्याक ना गी म्हणलें एक सवाल जायतें जावन आयलां जावंक पुरो तुमकां हाच्या आदी, म्हळ्यार मस्त स्पर्धेक आसतात त्या ल्हानशा कॅटेगरींत.
1: वय निजाय की तशें सवाल कोणा तावन येवना, कित्याक म्हळ्यार तें 5 to 10 वर्सांचे कॅटेगरी कितें म्हळ्यार सोलो भुरगीं ल्हान आसतात. आतां 5 वर्सांचो भुरगो म्हणटा आसतना LKG की UKG आसता, आनी 10 वर्सांचो भुरगो म्हणटा आसतना पयले कुमकाराचो भुरगो. डुएट म्हणटा आसतना थंयसर अभ्यास चड जाय, आनी ल्हान भुरग्यांक तितले डुएट सिंग करचे तितले नॉलेज
0: म्हणून चेड्यांक कितें सेपरेट ना चेडवांक कितें सेपरेट ना.
1: हा, निजाय कितें पयलें आसलें, पयलें चेड्यांक सेपरेट म्हूण आसलें चेडवांक सेपरेट म्हूण आसलें. पूण जाता कितें म्हळ्यार चेडवांचो स्पर्धिकांचो सामको चड आसता, पूण चेडे खंयी उणे आसतात. आमच्यांत एक नियम आसा, खंयच्याय विभागांत 4 की उणे प्रवेश येतीत जाल्यार तो विभाग आमी रद्द करता म्हूण सांगून. आतां जर तर 4 स्पर्धेक आयले वा 3 स्पर्धेक आयले जाल्यार ते कोणे तेगा जाणें नांव दिलां तो विभाग आमी कॅन्सल करचे पडटात, तांकां निराश जाता. देखून आमी काले केलें थंयसर आमी कंबायन करून स्पर्धो केल्लो आसा. पूण आदल्या वर्सा इवन 10 to 15 वर्सांच्या कॅटेगरींत कॅटेगरींत ती एकच कॅटेगरी आसलो. पयलें 2 कॅटेगरी आसले, चेड्यांक वेगळो चेडवांक वेगळो. ताच्या उपरांत मोदी आमी कंबायन केले, कित्याक चेड्यांची एंट्रीज येना म्हूण सांगून. पूण आदल्या वर्सा आमी ते परतून आमी सेपरेट केल्ले आसा, कित्याक ताच्या वयल्या वर्सा आमकां 13 एंट्रीज आयले चेरक्या धांवन. पूण चेडवांची एंट्रीज सादारण लागीं लागीं 50 एंट्रीज आसले, चेड्यांची एंट्रीज 13, चेडवांचे लागीं लागीं 50 डिफरन्स पळया तुमी
0: ग्राफ पळोवंक
1: मस्त डिफरन्स आसा. तशें आमी लास्ट इयर आमी डिसायड केलें की आमी ह्या वर्सा चेड्यांक सेपरेट करया चेडवांक सेपरेट करया. जर तर 5 to 10 वर्सां भितरल्या कॅटेगरीन जाल्यार जर तर चेड्यांचो सामको चड येता जाल्यार मुखल्या दिसांनी आमी कंडीस जावन आमी 2 विभाग करता. आतां आनी एक आमच्या रुलांत एक विशय आसा जनरल नियमांत, स्पर्ध्या विशयान अंतीम निर्णय घेवचो हक्क वा अधिकार स्पर्धा समितीक आसा. आतां चिंते 5 to 10 वर्सांच्या कॅटेगरींत आमी सांगलां चेड्यांक सेपरेट ना चेडवांक सेपरेट ना म्हणून. जर तर चेड्यांच्या स्पर्धिकाचो सामको चड आयलो तर जाल्यार आमी ते लास्ट मिनीट स्पर्धेच्या पयले एंट्रीज आमी पळोवन जर तर चेड्यांचो स्पर्धिकाचो सामको चड आसल्यार आमी कंडीस जावन आमी 2 विभाग करता, चेड्यांक सेपरेट करता चेडवांक सेपरेट करता. जर तर ते चेड्यांचे एंट्रीज फकत 3 to 4 येतीत जाल्यार आमी कंबायन करत करचे पडटा.
0: म्हणजे सेकंड राऊंडाक येताना
1: पळोवचें, पयल्या राऊंडाक.
0: ओके, सो पयले राउंड घेता नंतर तुमी पळोवंक जाय हे पडटा न्ही गे. आतां हांगासर थोड्या वर्सां आदीं तुमी इन्क्लूड केल्ल्या स्पर्ध्यांच्या एका मेळींत जायते स्पर्धे आसले, तातूंत स्पेशियस हांव सांगचें जाल्यार हो घुमटां स्पर्धो, घुमटांचो स्पर्धो म्हळ्यार घुमट जावन आसा कोंकणीचें दायज. आनी वय घुमटाक ताची स्मृतेक अस्मिताय आसा जाल्ल्यान आमी ताका एक मानान आमी ते एक जाग्यार दवरता, ह्या पयलीं म्हणल्यार शिंक्यार दवरतले म्हणटाले आमी. अशें म्हणटा आसतना हो स्पर्धा सुरू केल्या उपरांत प्रतिक्रिया निराशेची जाल्या की या वाडावळेची जाल्या?
1: ताचे विशयान एक एग्जाम्पल दिवचें जाल्यार घुमटां स्पर्धो आमी आरंभ करच्या पयलीं ओव्यो वेर स्पर्धो आमी आरंभ केल्लो
0: वय,
1: आनी हो स्पर्धो आरंभ जालो 2018 ओव्यो वेर स्पर्धो. आमचो उद्देश काले म्हळ्यार जर तर आमी एक स्पर्धो आसा करतात जाल्यार त्या स्पर्धांत फिरगस घरांनी तांच्या बोवारीच्या आमच्या लोकांनी तांतू पार्टिसिपेट करीचे, मात्र न्ही वो स्पर्धो तांच्या फिरगसांनी सदर जायचे. आतां आमी ओव्यो वेर स्पर्धो नाटक सभेन आरंभ केल्या उपरांत कितलेगी फिरगसांनी थंयसर तांच्या स्त्री संघटनान जावंक पुरो, कातोळी सभेन जावंक पुरो, वाड्यान जावंक पुरो, फिरगजेन जावंक पुरो, कितलेगी ओव्यो वेर स्पर्धे जातात. आनी हांव तो खुद्द वरिणार जावन गेल्लो आसा ओव्यो वेर स्पर्धांक. तशें म्हणटा आसतना आमचो उद्देश काले जर तर हांगा एक स्पर्धो आसा जाता जाल्यार आमचे प्रेरण घेवन आमी ते रुल्स कितें ड्राफ्ट करता ताचे आयडियाज कान घेवन स्पर्धो फिरगजांनी जायचे, वाड्यांनी जायचे, वारड्यान जायचे, देसीजीन जायचे आमचो उद्देश. आतां आमी घुमटा गायन स्पर्धो ह्या वर्सा तिसरो आवृत्तेचो स्पर्धो तो. पयले आमी घुमटा गायन स्पर्धो आमी आसा करता आसतना आमकां भरपूर सहकार लाभला, इवन सेकेंड आवृत्तेन ते आमकां संपूर्ण सहकार आमकां लाभला. आनी आमच्यांत प्रत्येक जावन हांवें सांगलें कोंकणी नाटक सभेक आनी साल लुईस कॉलेजीक लक्षिल्लो संबंद म्हूण सांगून तुमच्या हांगा इल्लुशें सांत कोंकणी संघ आसा आनी थंयसर कोंकणी संघान जाल्यार सबार तालेंत आसात. हे पडेन आमी नाटक दवरला कंडीस जावन तुमच्या कोंकणी संघातून एक पंगड जरूर आसा म्हण आमकां प्रॉमीस केल्लें आसा. मात्र न्ही आदल्या वर्सा साल लुईस कॉलेज जावन दोन पंगड घुमटांत पार्टिसिपेट करूंक आयिल्ले आसात. दोन पंगड साल लुईस कॉलेजीचे
0: आदल्या
1: वर्सा सो एंट्री जाल्ले ताच्या वयल्या वर्सा 8 एंट्री जाल्ले आनी आदल्या वर्सा युवजनाचे मेतेरपण चड आहले घुमटा गायन स्पर्धांत, म्हळ्यार युवा पंगड चड आहले. प्रत्येक जावन आमचे आग्रार दिशिल्लो एक पंगड आसलो, बोंटवलचो पंगड आसलो, म्हळ्यार साल वीस कॉलेजीच्या मुखेलपणार ते आयलो थंयसर आनी त्या ग्रुपांत पुरो फिरगजीचे स्पर्धेक आसली.
0: बायबल नाटकुळो स्पर्धो तुमी दवरल्लो थोड्या वर्सां आदीं, तो आतां रद्द केला म्हण
1: ना वय रद्द नाटकुळो स्पर्धो आसा, पूण त्या विशयान आमी चिंता पाटयली. आमी आतां बरी बायबल आदारीत नाटकुळो म्हणटा आसतना आमी काली बायबलाकच सिमीत जायचें पडटा, ती फोकस करचें पडटा. पूण ह्या विशयान आमी थोड्यां कडेन आमी चर्चा केली, थोड्यांचे आयडियाज आमी कान गेल्ले. आतां आमकां आमचो उद्देश कितें, स्पर्धे जायचे, स्पर्धांत स्पर्धिकांनी पात्र घेयचे आनी स्पर्धे यशस्वी जायचे. जर तर आमी रिस्ट्रिक्ट केलें जाल्यार तुमी अशंत करीचे हातूंत तुमी आमी एक केलें जाल्यार थंयसर तांकां स्कोप ना. देखून आमी वायड स्कोप दवरलो, तुमी जाय तर कॉमेडी नाटक सादर करा, थंयसर बायबल आदारीत करा, इमोशनल करा, हास्य करा, कितेंय करा, तें तुमकां सोडिल्लें. आनी तो स्पर्धे तशेंच आमी 30 मिनिट्साक आसा,
0: कितले अर्द घंटे
1: हे पटी आमी तांतू एक आमी रूल घाल्ले आसा. पयल्या 8 पंगडाक मात्र अवकास, लास्ट इयर आमी करून जातले, पूण ताच्या पयल्यांच्या वर्सा आमी स्पर्धो केल्लो आनी त्या वेळार हांव चिंता 8 की 9 पंगड कितें आसले. आमी हे पटी आमी काले चिंतला म्हळ्यार पयलें दुसरें तिसरें भाऊ म्हण आसा कॅश प्रायज नाटकुळो स्पर्धाक, तशेंच उरल्या कोण स्पर्धीक आसात वा उरले कितें पंगड आसा तांकां हर एका पंगडाक आमी ₹5,000 तांकां नगदे इनाम दितां, एक ऑनररी म्हण सांगून.
0: कित्याक म्हळ्यार
1: प्रॅक्टीस पडल्यान कॉस्ट्यूम सेटींग म्हणटा आसतना जायतो खर्च आसा. मात्र आमचो नाटक द्वारे धार्मीक सदन हांवें सांगलें आमचे देय म्हणटा आसतना आमी जर तर आमी नाटकाचो स्पर्धो दवरना जाल्यार खंयगी नाटकाक येयल्या सपोर्ट आमी दवरल्यान नाटकाक सपोर्ट केल्यार बरें जाता.
0: कितले 20 मिनटांचो नाटक
1: ना, अर्दो घंटो
0: अर्दो घंटो
1: तातूंत अनेक बदलावन कितें आसा म्हळ्यार पयले आमच्या स्पर्ध्यांनी 10 मिनटां आमी स्टेज सेटींग आमी अवकास दितले, हांव ताच्या उपरांत 20-25 मिनटां प्रदर्शनाक अवकास, ताच्या उपरांत वेदी खाली करूंक 5 मिनटां अवकास तशें आसले. पूण हे पटी आमी थोड्यां कडेन आयडिया कान घेता आसतना थोड्यांचे आमकां आयडिया जशी आयली की थोड्या नाटकांत पयल्या सिनांत सेटींग आसना, सेकेंड सिनांत आसता. सो तुमी एक काम करा, तुमी जनरल टायम दिया अर्दो घंटो, त्या अर्द घंट्यान सेटींग आयलें. आतां एक पंगड 10 मिनटां सेटींगाक काडूंक पुरो, आनी एक पंगड 2 मिनटां काडूंक पुरो. तशें म्हणटासतना ती 8 मिनटां तांकां सेव्ह जालीं.
0: प्रक्रिये प्रकार नाटकांत सेटींग जातना, ते नाटक करता करताना सेटींग करतात.
1: तशें म्हणटासतना तांकां सगळो अर्दो घंटो तांकां नाटक सादर करूंक अवकाश आसा.
0: वय ओके, तर मस्त उलयता फ्लॉट तुजे लागीं. आनी एक लहान विराम खाण घेता, एक सोबीत पद आयकून्या. वेलफेअर बिंबसाची कोंकणी कोंकणी पद आसा. वेलफेअर बिंबस आनी पंगडात आयकून रहा रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गाळचेनी. तुम्ही ऐकून आसा ताळो मळो शिदा प्रसाद. फ्लॉट संगत फोन करूंक 6364204949 संख्याक तुम्ही वय तुमकां ह्या कोंकणी नाटक सभेच्या आयच्या आमी उलोवचे विशय तित स्पर्ध्या विशय नंतर दुसरे विशय सर्तीक आमी वसूंक उलोवंक वसना. पूण फ्लॉयड आनी एम सी तुमी केल्ली पळयल्या, ताका तुमी शाबासकी उसारूंक.

जाऊन असा समुदाय असो तळो सारंग 107.8 मेगाहर्ट्झ जाऊन असा रंगरंगाळचिनी कोंकणी प्रसारात मोगाचे नाव मागता सर्वांक मोगासो एवकार मुनशा जिनेची श्रेष्ठता जाऊन असा बुधवंतकाय बुधवंत मनीस संवसारांत बुधवंतकायांची येता बुधवंतकाया वरवीं सबार संगती आपणायता आनी भगी जिवीत सारता तर आपुरबायचें पोत बुधवंतकाय प्रसाराच्या सुरवेंत आयकुया

0: फटाफट रेडियो सारंग 107.8 FM
1: पोन्न नंजी तू यरे पोए मदमे आवडुंदु पोन्न नंजी तू यरे पोए मदमे